0: नमस्कार श्रोते हो, वेलिंग्टन मधून मायबोलीचा आवाज घेऊन पुन्हा एकदा आपल्या भेटीला आली आहे मायबोली नभोवाणी.
1: नमस्कार, मी दयानंद आणि आज माझ्यासोबत आहे स्मिता. आपल्या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू

0: सांभाळत आहेत राजी.
1: नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे कृष्णरंग आणि नात्यांचे तरंग. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद, शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांविषयीची कृतज्ञता, स्मिता तळवकर यांच्या आठवणी आणि न्यूझीलंडच्या फादर्स डे निमित्ताने बाबा आणि मुलाचं नातं, असे कितीतरी रंग आज एकत्र ऐकणार आहोत. आपल्या आयुष्यात काही व्यक्ती, काही नाती आणि काही संस्कार असे असतात की त्यांच्या आठवणीनेच मनात एक वेगळाच रंग भरतो. आणि भारतीय मनाला असा सर्वाधिक रंगवणारा व्यक्तिमत्वाचा रंग म्हणजे श्रीकृष्ण.
0: हो ना, अगदी खरं आहे स्मिता. कृष्ण म्हटलं की फक्त देवाचं एक रूप डोळ्यासमोर येत नाही. कुणाला तो यशोदेचा लाडका कान्हा दिसतो, कुणाला गोकुळातला खट्याळ गोपाळ, कुणाला राधेचा श्याम, तर कुणाला अर्जुनाच्या रथाची सूत्र हातात घेऊन जीवनाचा मार्ग सांगणारा श्रीकृष्ण. बालपणापासून मैत्रीपर्यंत, प्रेमापासून कर्तव्यापर्यंत आणि भक्तीपासून तत्वज्ञानापर्यंत कृष्णाच्या व्यक्तिमत्वात नात्यांचे कितीतरी रंग सामावलेले आहेत.
1: आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण अशाच एका अत्यंत गोड आणि लोकप्रिय कृष्ण भक्ती गीताने करूया. गीतकार रमेश अणवकर यांनी अगदी साध्या शब्दात कृष्णाची अनेक रूपं या गीतात उभी केली आहेत. गोकुळात गाई हाकणारा यादवही तोच आणि महाभारतात पार्थासाठी रथ हाकणारा सारथीही तोच.
0: आणि स्मिता, या सुंदर गीताला संगीत दिलं आहे दशरथ पुजारी यांनी आणि आपल्या विलक्षण मधुर आवाजानं ते अजरामर केलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. हे चित्रपट गीत नाही तर स्वतंत्र मराठी भक्तिगीत आहे. चला तर मग कृष्णाच्या नामातील तो गोडवा अनुभवूया.

0: वाह, काय छान वाटलं नाही खरंच. केशवा, माधवा ही दोन नावं उच्चारली तरी मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. पण कृष्णाचा रंग केवळ शांत भक्तीचा नाही. कृष्ण आला की गोकुळ जागं होतं, गोप गोपींचा उत्साह उसळतो, रास रंगते आणि सगळीकडे आनंद पसरतो.
1: आणि कृष्णाच्या व्यक्तिमत्वाची हीच गंमत आहे. हं, आत्ता आपण त्याचं भक्ताला आधा देणारं रूप ऐकलं. आता पुढच्या गाण्यात वातावरणच बदलणार आहे हो मंडळी. इथे कृष्णाचं आगमन म्हणजे उत्सव आहे. रास खेळू चला, रंग उधळू चला, अशी आनंदाची हाकच जणू सगळ्या गोकुळात दिली जाते.
0: हो ना, तू हिंट दिलीस आहे स्मिता, पण पुढचं गीत आहे आज आनंदी आनंद झाला. हे गीत 1969 च्या सतीचं वाण

0: मराठी चित्रपटातील आहे. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार प्रभाकर जोग आणि आपल्या चैतन्यमय आवाजानं या रासगीताला रंग भरला आहे आशा भोसले यांनी.
1: भक्तीच्या शांत गोडव्यानंतर आता थोडा उत्सव, थोडा रास आणि भरपूर आनंद. ऐकूया हे गाणं

0: स्मिता, कृष्णाच्या अनेक नात्यांचा विचार करताना मला कृष्ण आणि अर्जुनाचं नातं विशेष महत्त्वाचं वाटतं. अर्जुनाचा मित्र म्हणून सोबत असलेला कृष्ण अर्जुनाच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणी त्याचा मार्गदर्शक होतो.
1: आणि खरा शिक्षकही बहुधा असाच असतो. तो प्रत्येक प्रश्नाचं तयार उत्तर कधीच देत नाही, उलट योग्य प्रश्न विचारायला शिकवतो, विचार करण्याची दृष्टी देतो आणि स्वतःचा मार्ग शोधण्याचं सामर्थ्य निर्माण करतो.
0: आणि मंडळी, आज 5 सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्वज्ञ आणि महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आणि भारतात साजरा होणारा शिक्षक दिन. आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या सर्व गुरुजनांना मायबोलीनं भववाणीचा मनापासून नमस्कार.
1: मंडळी, या प्रसंगासाठी हे अगदी योग्य गीत आहे. जगदीश खेबुडकर यांचे शब्द, राम कदम यांचं संगीत आणि उत्तरा केळकर व सुरेश वाडकर यांचे स्वर आणि चित्रपट आहे सुशीला या गाण्याचं आहे नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा.
0: स्मिता, तुला माहिती आहे का आमच्या शाळेमध्ये रोज सकाळी हे गाणं लावायचं?

0: वा, हे गाणं ऐकून दयानंद मला पण माझी सांगलीची शाळा आठवली. हं, खरं तर शिक्षणाचं खरं सामर्थ्य केवळ माहिती मिळवण्यात नसतं. योग्य अयोग्य ओळखण्याची बुद्धी, संकटातही योग्य मार्गावर राहणारं बळ आणि आपल्या विचारातून समाजाला उजळवणारं तेज, हे तितकंच महत्त्वाचं आहे असं वाटतं.
1: आणि नेमकी हीच भावना पुढच्या अतिशय सुंदर प्रार्थनेत आहे. गुरु ठाकूर यांचे अर्थपूर्ण शब्द, राहुल रानडे यांचं संगीत आणि विभावरी आपटे जोशी यांचा स्वर.
0: 2014 मधील डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो या चित्रपटातील यमन रागावर आधारित ही प्रेरणादायी प्रार्थना आता ऐकूया. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे.

0: आईचा आजारी आहेत गावात, काय फायदा आपल्या डॉक्टरीचा?
1: अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडायला त्यांना वेळ लागेल.
0: काय करून ठेवलंय तुझं?
1: छान आहे की अशी रंगपंचमी कुणाच्या वाट्याला येणार.

0: आणि आता आजच्या दिवसाशी जोडलेलं मराठी मनोरंजन विश्वात विश्वातील एक महत्त्वाचं नाव, अभिनेत्री आणि निर्माती स्मिता तळवलकर. 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन.
1: श्रोते हो, अभिनेत्री म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलीच, पण निर्माती म्हणूनही मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणीला अनेक लक्षात राहणाऱ्या कलाकृती दिल्या. विशेषतः मानवी नात्यांमधले बारकावे आणि त्यातील भावनिक गुंतागुंत

0: व्यक्त पडद्यावर मांडणाऱ्या त्यांच्या कामाची आठवण आज आवर्जून होतेच.
1: आणि म्हणून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या चौकट राजा या संस्मरणीय चित्रपटातील गीत निवडलं आहे बरं का.
0: सुधीर मोघे यांचे शब्द, आनंद मोडक यांचा संगीत आणि आशा भोसले यांचा अविस्मरणीय स्वर आणि चित्रपट आहे चौकट राजाचं हे गाणं, एक झोका चुके काळजाचा ठोका.

0: हा जो पिक सिनेमा होता ना तो म्हणजे चौकट राजा आणि त्यातील दिलीप प्रभावळकरांची भूमिका इतकी इतकी सुंदर होती म्हणजे मला हे गाणं ऐकतानासुद्धा त्यांचा त्यांचा जो अभिनय होता तो आठवतो आणि योगायोगानं आम्हाला त्यांना भेटण्याची संधी आली होती मागच्या वर्षी आणि त्यांनी स्वतःही सांगितलेलं होतं की त्यांची स्वतःची आवडती भूमिका म्हणजे चौकट राजामधली
1: मस्तच.
0: पण आता आपण ऐकणार आहोत या आठवड्याच्या बातम्या. अभिषेक जोशी घेऊन येत आहेत या आठवड्यातील न्यूझीलंड भारत महाराष्ट्र आणि स्थानिक मराठी समुदायाच्या बातम्या.
2: नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात माय बोली नभोवाणी. मी अभिषेक जोशी घेऊन आलो आहे या आठवड्याच्या मुख्य बातम्या. आज शनिवार 5 सप्टेंबर 2026. चला वळूया या आठवड्यांच्या बातम्यांकडे. सुरुवात करूया न्यूझीलंडपासून. देशातील पब्लिक सेक्टरमध्ये एक मोठा संप म्हणजे स्ट्राईक होणार आहे. पगार आणि रिसोर्सिंगच्या मुद्द्यावरून जवळपास 10,000 पब्लिक सर्व्हंट्स पुढच्या आठवड्यात संपावर जाणार आहेत. दुसरीकडे पॅसिफिक रिजनसाठी एक चांगली बातमी आहे. न्यूझीलंड गव्हर्नमेंट टोंगामध्ये 14 सप्टेंबरपासून एक नवीन व्हिसा ॲप्लिकेशन सेंटर सुरू करत आहे, ज्यामुळे व्हिसा प्रोसेस आणि सोपी होणार आहे. आता जगभराच्या बातम्यांकडे. पॅसिफिक आयलंड लीडर्सनी एकजोट दाखवत चायनाला कडा सवाल विचारला आहे. जुलैमध्ये चायनाने पॅसिफिक रिजनमध्ये केलेल्या मिसाईल टेस्टचा सर्व देशांनी कडक निषेध केला आहे. दुसरीकडे स्पोर्ट्समध्ये एक नवीन विक्रम रचला गेला आहे. स्लोवेनियाच्या 20 वर्षाच्या यंग सायक्लिस्ट जेकब ओमरेल याने योल्टा अस्पेना सायक्लिंग रेसमध्ये स्टेज 12 जिंकून हिस्ट्री क्रिएट केली आहे. इंडियाच्या बातम्या पाहता संपूर्ण न्यू दिल्ली सध्या एका मोठ्या इंटरनॅशनल इव्हेंटच्या तयारीत आहे. येत्या 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान दिल्लीत 18वी ब्रिक्स समिट पार पडणार आहे. यासाठी सुरक्षेची कडी तयारी सुरू असून 11 सप्टेंबर रोजी दिल्लीतील सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचे निर्णय घेतले आहेत. आणि शेवटी महाराष्ट्र. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जन्माष्टमी आणि दहीहंडीचा प्रचंड उत्साह आहे. आज 5 सप्टेंबर रोजी मुंबई आणि ठाण्यामध्ये गोविंदावीर दहीहंडी फोडण्याचे तयारीत आहे. कोकणवासियांसाठी पण एक आनंदाची बातमी आहे. गणेश उत्सव निमित्त मुंबईच्या सीएसएमटी ते सावंतवाडी दरम्यान एक

0: नवीन ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या होत्या या आठवड्याच्या मुख्य बातम्या. पुन्हा एकदा सगळ्यांना जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. छान गाणे आणि मनोरंजनासाठी ऐकत रहा आपली लाडकी मायाबोली नभोवाणी. धन्यवाद.
1: धन्यवाद अभिषेक. मंडळी, बातम्यांनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. कृष्ण, गुरु आणि कलेच्या या प्रवासातून आता आपण येतोय आजच्या नात्यांच्या तरंगांमधल्या आणखी एक अतिशय खास नात्याकडं. बाबा आणि मूल. बाबांसोबतचे नाते, मग ते मुलीसोबतचे असो किंवा मुलासोबतचे नाते असो, एक वेगळेच असते. मुलीसोबतचं बाबांचं नातं हे प्रेम, लाड, काळजीचे असते, आणि तेच मुलासोबतचं नातं आदर, आपुलकी, प्रेम, काळजी असे वेगळेच असते. प्रेम आणि काळजी ही प्रत्येक बाबांना आपल्या मुलामुलींची असतेच, तशीच त्यांना पण आपल्या बाबांची असते. हं,
2: उद्या न्यूझीलंडमध्ये फादर्स डे साजरा होतोय. बाबांचं प्रेम जरा वेगळंच असतं, ते नेहमी शब्दात व्यक्त होईलच असं नाही ना. कधी काळजीतून, कधी शिस्तीतून, तर कधी मुलांच्या भविष्यासाठी न बोलता केलेल्या धडपडीतून ते दिसत राहतं.
1: अगदी बरोबर आहे. पण लहान मुलांच्या विश्वात एवढं तत्वज्ञान नसतं. त्यांच्यासाठी बाबा म्हणजे ते माझे गोड पप्पा. ते काहीही करू शकतात आणि त्या निरागस हक्काचं कित्येक पिढ्यांना आवडलेलं हे गोड गाणं. घरकुल चित्रपटातील शांता शेळके यांचे शब्द, सी रामचंद्र यांचं संगीत आणि अरुण सरनाईक, प्रेमिला दातार आणि राणी वर्मा यांचे स्वर. पप्पा सांगा कोणाचे.

0: पप्पा सांगा कोणाचे ऐकलं की चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही. लहानपणी बाबांवर आपला किती सहज हक्क असतो ना. बाबा म्हणजे आपल्याला फिरायला नेणारे, खांद्यावर बसवणारे, हट्ट पुरवणारे आणि आपल्या नजरेत जवळजवळ काहीही करू शकणारे असे सुपर हिरो.
1: अगदी खरं आहे. पण आपण मोठे होत असताना आपले बाबासुद्धा मोठे होत असतात वयाने आणि जबाबदाऱ्यांनी. घर, संसार, मुलांचे शिक्षण, त्यांची स्वप्न आणि त्यांचे भविष्य या सगळ्यांमागे धावताना आपले बाबा कधी दमायला लागतात हे मात्र मुलांना अनेकदा खूप उशिरा जाणवतं.
0: आणि म्हणूनच पुढचं गीत न्यूझीलंडमधल्या फादर्स डेसाठी खूप खास वाटतं. कारण यातले बाबा काल्पनिक सुपर हिरो नाही आहेत, ते आपल्या घरातले बाबा आहेत. रोज कामावर जाणारे, रात्री दमून घरी येणारे आणि तरीही मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून स्वतःचा थकवा विसरणारे.
1: या अत्यंत हळव्या रचनेचे शब्द आहेत कवी संदीप खरे यांचे आणि संगीत आहे डॉक्टर सैल कुलकर्णी यांचं.
0: संदीप खरे आणि सरील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही या सांगीतिक प्रवासातून अनेकाच्या मनाला भिडलेली रचना दमलेल्या बाबांची कहाणी. आणि मंडळी, ज्यांनी हा प्रोग्रॅम वेलिंग्टनमध्ये ऐकला त्यांना हे गाणं निश्चितपणे आठवत असेल.
1: बरोबर आहे.
2: उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी,

0: मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टी तली परी बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला दमलेल्या पावांची या कहाणी
1: मंडळी कृष्णाच्या रंगाने सुरू झालेला आजचा हा आपला प्रवास गुरुच्या ज्ञानातून कलेच्या संवेदनशीलतेतून अखेर बाबांच्या न बोलता व्यक्त होणाऱ्या प्रेमापर्यंत येऊन पोचला आहे.
2: आणि कदाचित हेच आपल्या आयुष्याचे खरे रंग आहेत. आपल्याला आनंद देणारी, शिकवणारी, घडवणारी आणि न कळत आपल्यासाठी झटणारी माणसं ही नाती जपूया आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता वेळेवर व्यक्त करूया.
1: आजचा कृष्णरंग आणि नात्यांचे तरंग इथेच थांबूया.
2: आजच्या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य केलं राजी यांनी, मी दयानंद
1: आणि मी स्मिता. पुन्हा भेटूया माय बोली नभोवाणीमध्ये. नमस्कार.
2: नमस्कार.
3: Access Radio. Shout out to Access Radio. Access Radio in Wellington. It's gonna play it on the show.
4: Join me, Phil, when I play smooth jazz Wednesdays 9 till 10 p.m. here on Wellington Access Radio 106.1 FM and online at accessradio.org.nz. And you can also listen on the podcast.